0: ಕಾಲ್.
1: पातशाही जमुन सरा जकाचे दादा युवाजे रेडियो नदा दादा बवर अमन आव युवाले हक दे दलता तस तरसी सही हबरुना आव खोंदवर परुग्रमुना आव जयम आरजे फरशहान तस आव रे रेडियो अमन 88.4 करक.